तेरी टेक तेरे गुण गाहे, तेरी टेक न पोहे काल, तेरी टेक बिन सह जंजाल।